वाह साईं वाह, वाह साईं वाह, ॾाढो भलो गानो जेको तव्हां इंजॉय कयो पियो. हुन खां अलावा अगरि तव्हां डी सयो बाबा तव्हांजे ख़ूबसूरती खे वधाइण जी स्किन ब्यूटी क्रीम उमेद आहे, ऐं जेको तव्हां सेंसिटिव आहे न त हू त बिल्कुलु लॻाए तव्हांजी हर स्किन ते सूट कंदो, भले सेंसिटिव हुजे, नॉर्मल हुजे, कॉम्बिनेशन टाइप हुजे, जहिड़ी बि स्किन तव्हांजी आहे, तव्हां हर स्किन ते डी स्किन ब्यूटी क्रीम जो इस्तेमालु करे. ऐं डी स्किन ब्यूटी क्रीम जेका बि तयार थी वई आहे, अलावा डी स्किन जो फेस वॉश, अगरि तव्हां फेस वॉश जेको आहे जनाब, ही बि ॾाढी प्रीमियम फेस वॉश.